ओके ॾिसो ॾाढो ख़ूबसूरत हिते तव्हां अमली नगमो ॿुधो पिया. हुन खां अलावा असांजे वञण जो टाइम बि बिल्कुलु क़रीब अची पहुतो आहे. सो लास्ट में तव्हां असांजी जेका ही जनरेशन ॿुधे पई, सो इनखे तव्हां कोई मैसेज